0: scheduled anti-cancer drugs, limiting them to 30% of the maximum retail price. The Ministry of Chemicals and Fertilizers expect this measure to reduce medicine prices by up to 70%, helping cancer patients save 2,500 crore annually. Four CRPF personnel were injured in an accident while defusing explosives in Sukma district of Chhattisgarh yesterday. More details from our correspondent.
1: Maoists had planted several improvised explosive devices at various locations in the interior and remote areas of Bastar Division in Chhattisgarh. Security forces are carrying out a continuous operation to defuse these explosives. Yesterday, near Bhodrajpadan Nala, close to the Almadgudgu camp under Bhejji police station area of Sukma district, an ammunition technician team and CRPF personnel were engaged in the process of safely defusing the explosives. During the operation, a fragment of an explosive fell nearby and exploded. Four security personnel were injured in the incident. The condition of one of them is reported to be serious. All the injured personnel have been referred to Hyderabad for further treatment. Vikalp Shukla, Akashwani News, Raipur.
0: In Keralam, India Post will organize a special function and release a special cover to honor Braveheart Indian pilot Captain Smith Mutcher for saving lives of 174 people on board Fly Dubai flight from Dubai to Tel Aviv on 30th of last month. More from our correspondent.
2: Keralam Postal Circle will release a special cover in Thiruvananthapuram today to honor Captain Smith Mutcher, who displayed exceptional courage and continued to fight despite being stabbed on board a Fly Dubai flight. India Post sources in Thiruvananthapuram said this is the first such honor accorded to Captain Mutcher in the country. Another special postal cover on the theme Safai Mitras will also be released during the function to honor sanitation workers. Midhi M. Palluruthi, Akashvani News, Thiruvananthapuram.
0: In badminton, two-time Olympic medalist PV Sindhu advanced to the quarterfinals of women's singles at Arctic Open Super 500 tournament at Vantaa in Finland. In cricket, India will take on West Indies in the second of the five-match T20 international series in Ranchi today. The match will begin at 7 p.m. Indian time. The India Meteorological Department, IMD, has forecast heavy rainfall at isolated places over Kerala, Mahi, South Interior Karnataka, Tamil Nadu, Puducherry, Karaikal.
3: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्राच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वातलं पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. 11 ऑक्टोबरपर्यंतच्या या दौऱ्यात राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. तसंच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीचीही प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. राज्य शासनानं दुष्काळाच्या परिस्थितीबाबत केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केलं. लघुपाट बंधारे, तलाव, गावांमधले पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्यस्थिती याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं काल दिले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले आहेत. मतदार यादीतून कोणताही पात्र मतदार वगळला जाऊ नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती यादीत राहू नये याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विशेष उपाययोजना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरातल्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून या उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं सीईओ कार्यालयानं म्हटलं आहे. तरुण मतदारांच्या नोंदणीसाठी 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात

0: आहे. मसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांचा शोध घेण्यासाठी 10 आणि 11 ऑक्टोबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. आज अर्ज माघारीनंतर सर्व ठिकाणचं चित्र स्पष्ट होईल. अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालं आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानंही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. या बैठकीत जीएसटी नोंदणी आणि कर निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत शिफारसी करण्यात आल्या. देशाला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासासह संशोधनाला चालना देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांनी केलं. पुण्यात आयोजित तंत्रज्ञान आणि नवकल्पना या 3 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. खाणकाम ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तसंच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शाश्वत विकासाचं ध्येय साध्य करणं आवश्यक असल्याचं दुबे यांनी सांगितलं. तागापासून तयार केलेल्या वस्तू पर्यावरणपूरक ठरत असून त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचं राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीभूषण सिंह यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि शिखास कारिगरी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 1 भारत श्रेष्ठ भारत प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पुना क्लब इथं येत्या रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया 1 भारत श्रेष्ठ भारत या अभिनव उपक्रमाविषयी.
1: भौगोलिक सांस्कृतिक आणि भाषिक विविधता आणि त्या विविधतेतून जपली जाणारी एकता हे भारताचं वैशिष्ट्य. देशाच्या विविध राज्यातील याच सांस्कृतिक भाषिक विविधतेचा गौरव करत राज्यांमध्ये एकतेचं मूल्य अधिक घट्ट करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं 1 भारत श्रेष्ठ भारत हा अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकमेकांच्या सण उत्सवांची खाद्य संस्कृतीची आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची ओळख करून दिली जाते. भावी पिढीचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आणि शिक्षक वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली माणसं आणि संस्कृती जाणून घेतात. भारताची एकता ही केवळ घटनात्मक तत्व नाही तर एकतेच्या या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देशातील हजारो नागरिक 1 भारत श्रेष्ठ भारत अभियानाच्या माध्यमातून घेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी पुणे.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्याजवळच्या डोणजे गावातील त्यांच्या फार्म हाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर नानांचं अंत्यदर्शन घेतलं. नानाच्या वाडी इथं आलेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. नाना पाटेकर यांचं काल पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या नानांच्या कारकिर्दीचा आढावा आमच्या प्रतिनिधी सविता मस्कर यांच्याकडून.
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं कि मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहास लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा.
3: दमदार आणि भारदस्त आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक ही नानांच्या अभिनयाची खासियत होती. नानांचा पडद्यावरचा आणि रंगभूमीवरचा वावर त्या कलाकृतीला वेगळी उंची प्राप्त करून देत असे. अत्यंत वास्तववादी आणि जिवंत अभिनयाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नाना पाटेकर.

0: नानांचं विश्वनाथ हे नाव क्वचितच कुणाला माहिती असेल. नाना या नावानेच ते विख्यात होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेतानाच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. 1978 साली गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 मध्ये आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. नायक, खलनायक, सहनायक, चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता अशा विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी अभिनय क्षेत्रात मनसोक्त मुसाफिरी केली. वेलकम चित्रपटातील उदय शेट्टी जितका आपल्याला हसवतो तितकाच माफीचा साक्षीदार चित्रपटातील राघवेंद्र अंगावर शहारे आणतो. नटसम्राट मधील त्यांच्या भूमिकेनं डोळ्यात पाणी आलं नसेल अशी व्यक्ती विरळच. आपला माणूस, देऊळ, पक पक पकाक अशा अनेक मराठी चित्रपटातून केलेल्या त्यांच्या भूमिकाही तितक्याच गाजल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यानं प्रहार चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात आपली छाप उमटवली. या चित्रपटासाठी त्यांनी 3 वर्ष लष्करी सेवेचा अनुभव घेतला. 2013 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ते अनेक फिल्मफेअर पुरस्कारांचेही मानकरी होते. आपल्या पूर्वायुष्यात प्रचंड संघर्ष केलेल्या नानांना आयुष्य म्हणजे काय याची खऱ्या अर्थानं जाण होती. आणि म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या हृदयाला भिडल्या. त्यातूनच अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीनं त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ते कायम झटत राहिले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना आता आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या अभिनय आणि समाजसेवेच्या माध्यमातून ते आपल्या चिरंतन स्मरणात राहतील.
1: क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 क्रिकेट सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळी 7:15 सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. याची तीव्रता 3.7 रिक्टर स्केल नोंदवली गेली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यातून काल माघार घेतली. मुंबईसह राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं याआधी 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल. जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए. डाउनलोड सेबी सारथी ऐप.
3: नींद नहीं आती हर रातों में.
4: रातों को नींद ना आना, कच्ची नींद लगना, नींद का बार बार टूट जाना, ये लक्षण हो सकते हैं स्लीपिंग डिसऑर्डर के. ये एक मनोरोग भी हो सकता है. समय ना गवाएं, तुरंत मनोरोग विशेषज्ञ की सलाह लें और समाधान पाएं. इंस्टीट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर एंड एलाइड साइंसेज एबास और स्वास्थ्य मंत्रालय दिल्ली सरकार द्वारा जनहित में जारी.
5: एक कदम लोकतंत्र के नाम.
6: यदि आपका नाम मतदाता सूची में शामिल नहीं है तो फॉर्म 6 भरकर आज ही अपना नाम मतदाता सूची में पंजीकृत कराएं.
5: फॉर्म 7 गलत या अपात्र नाम पर आपत्ति दर्ज करने हेतु प्रावधान.
6: फॉर्म 8 से मतदाता सूची में अपनी जानकारी करें दुरुस्त बार बार.
5: फॉर्म 6, 7 और 8 भरें 30 अक्टूबर 2026 तक. मतदाता सूची को सही और अद्यतन बनाएं.
6: मुख्य निर्वाचन अधिकारी दिल्ली द्वारा जनहित में जारी

0: गोल्ड खरा सोना।
1: 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। मनस्पर्शी कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मी अंजली। शुभ सकाळ।

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना।
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा।
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची

0: जिद्द
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
0: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।
2: हॅशटॅग नवदुर्गा हा उत्सव प्रेरणेचा तुम्ही कार्यक्रम विशेष आहे तो ऐकू शकणार आहात 11 ऑक्टोबरपासून। पण आज मात्र आता आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमाची सुरुवात आपण अरुण दाते यांच्या आवाजातल्या एका छानशा गाण्याने केलेली आहे आणि आता यापुढचे 3 तासही असेच छान छान असणार आहेत कारण तुम्हाला छान छान गाणी आणि त्या जोडीलाच मस्त मस्त गप्पासुद्धा ऐकायला मिळणार आहेत। आजच्या आपल्या कार्यक्रमांमध्ये काय काय असणार आहे त्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगते। दुपारी 12 वाजता रंजक सफर हा जो आपला कार्यक्रम असतो तर या कार्यक्रमामध्ये आज आपण चित्रपटांच्या तिकिटांची रंजक सफर करणार आहोत। शुक्रवार म्हटल्यानंतर चित्रपट आणि शुक्रवारी ह्यांचं एक अतूट नातं असतं आणि म्हणूनच चित्रपटांच्या तिकिटांची रंजक सफर आजच्या दुपारच्या कार्यक्रमात असणार आहे। त्याआधी म्हणजे 11 वाजता युवा तरंग जो आपला कार्यक्रम असतो त्यात आपण युवा पिढी आणि एकूणच दायित्व संवाद ह्या सगळ्याविषयी बोलणार आहोत आणि त्याआधी म्हणजे आत्ता मनस्पर्शीमध्ये काय असणार आहे त्याविषयी सुद्धा तुम्हाला सांगते। पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकवते जान्हवी प्रभू अरोरा ह्यांच्या आवाजातलं। ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड।

आर ॲपवर तुम्ही ऐकताय एफ एम गोल्ड. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं होतं की मनस्पर्शीचा विषय काय आहे ते गाण्यानंतर सांगते. तर काय असतं की बऱ्याचदा, म्हणजे विशेषत लहानपणी, आपण एखादी एक आपली आपली अशी भाषा डेव्हलप केलेली असते आणि मग खेळताना मोठ्या माणसांना कळू नये, किंवा अगदी जर आपली भावंड किंवा आपले नेहमीचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाला कळू नये म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलत असतो. काही खाणाखुणा असतात, भाषेतले काही विशिष्ट शब्द असतात की जे आपण आपले म्हणून खास डेव्हलप केलेले असतात. आणि अशी जी सांकेतिक भाषा आहे, तर या भाषेबद्दल आजच्या आपल्या मनस्पर्शीमध्ये आपण बोलणार आहोत. तुम्हीसुद्धा तुमच्या लहानपणी अशी काही एखादी तुमची म्हणून सांकेतिक भाषा सुरू केली होती का, किंवा तयार केली होती का, त्यातून काही गमतीजमती घडल्यात का, याविषयी तुम्ही मला जरूर सांगू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141 किंवा 02245141. मला असं वाटतंय की सगळ्यांच्या लहानपणीची एक अत्यंत कॉमन अशी सांकेतिक भाषा म्हणजे चची भाषा. खरं म्हटलं तर ही चची भाषा बऱ्याच जणांना येत असते, पण तरीसुद्धा या भाषेमध्ये एकदम पटापट आपण काही बोललो तर ते समोरच्या व्यक्तीला कळणार नाही, किंवा आपल्याला जो काही संदेश द्यायचा आहे, जो काही निरोप दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे, तो कुणालाही कळण्याच्या आत आपण सांगून मोकळे होऊ असं आपल्याला वाटत असतं. आणि विशेषतः आपल्या ग्रुपमध्ये जर खूप लहान मुलं असतील आणि त्यांच्याविषयी जर आपल्याला काही बोलायचं असेल तर त्यांना न कळता बोलण्यासाठी ही चची भाषा अत्यंत लोकप्रिय असतेच. अशीच आणखी कुठली भाषा जर तुमच्या लहानपणी लोकप्रिय असेल, तुम्ही स्वतःची म्हणून ती खास भाषा तयार केली असेल, तर जरूर सांगा. दूरध्वनी क्रमांक तर मी सांगितलेच आहेत.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर तुम्ही ऐकताय FM गोल्ड. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आज मी तुम्हाला मनस्पर्शीमधल्या विषयाबद्दल मगाशी सांगितलं की आपली आपली एक सांकेतिक भाषा आपण स्वतः तयार केलेली असते किंवा कुठून तरी आपल्या भावंडांकडून वगैरे ती भाषा आपल्याला कळलेली असते. मग त्यात कदाचित आपली काही भर आपण घालतो किंवा ती भाषा आहे तशीच आपण वापरत राहतो, विशेषतः आपल्या ग्रुपमधल्या लहान मुलांना आणि आपल्यापेक्षा अर्थातच मोठ्या असणाऱ्या आपल्या आईबाबांना किंवा नातेवाईकांना कळू नये म्हणून या भाषेमध्ये आपण बोलत असतो. मग कुठेतरी बाहेर जायचे जर प्लॅन्स असतील किंवा काही वेगळ्या ठिकाणी जाऊन खेळण्याचे प्लॅन्स असतील आणि आपल्या धाकट्या भावंडांना ते कळू नये असं वाटत असेल तर आपण त्या भाषेमध्ये बोलतो. किंवा आईबाबांना कळू न देता काहीतरी छोटंसं आपल्याला प्लॅन करायचं असेल किंवा कुणाविषयी गॉसिप वगैरे पण करायचं असेल तरीसुद्धा या सांकेतिक भाषेमध्ये आपण बोलतो किंवा लहानपणी बोलायचो. आणि अशा भाषेविषयी बोलताना श्रोत्यांनी खूप छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला राधा यांचा फोन आला होता आणि त्या तर मगाशी जे मी च्या भाषेतलं गाणं ऐकवलं होतं तर ते गाणं ऐकून आणि त्या एकंदरीतच सांकेतिक भाषेविषयीच्या आठवणींनी त्यांना एवढं हसू येत होतं की फोनवर माझ्याशी बोलताना सुद्धा त्या खूप हसत होत्या. त्यांनी सांगितलं की त्यांच्या लहानपणी त्यांनी आणि त्यांच्या भाचीने मिळून एक भाषा डेव्हलप केली होती आणि त्या भाषेमध्ये त्या बोलायच्या. आणि अजूनही म्हणजे आता त्यांचे ते दोघीही जणी वयाने बऱ्यापैकी मोठ्या आहेत पण तरीही अजूनसुद्धा फोनवर बोलत असताना किंवा भेटल्यानंतरसुद्धा या त्यांच्या सांकेतिक भाषेमध्ये त्या बोलत असतात. त्यानंतर सुहास पांडे यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की लहानपणी चुलत भावंड वगैरे सगळेजण एकत्र असताना चच्या भाषेमध्ये बोलायचे आणि मग मोठ्या माणसांना घरातल्या कळू नये म्हणून आपली आपल्या भाषेत पटापट बोलून टाकायचं असं त्यांचं असायचं. आणखीनही काही श्रोत्यांनी फोन केले होते, त्यांच्याही भाषेच्या अनुभवाबद्दल सांगणार आहे. पण त्याआधी एक छानसं गाणं तुम्हाला ऐकवते. ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

मनस्पर्शीमध्ये आज आपण सांकेतिक अशा भाषेविषयी बोलतोय आणि खूप वेगवेगळ्या भाषांविषयी मला आत्ता या निमित्ताने कळतं आहे. गिरीश मुळे यांनी फोन केला होता, त्यांनी सांगितलं की त्यांच्या

लहानपणी व मुंडाची भाषा होती, म्हणजे पहिल्या अक्षराच्या जागी व हे अक्षर वापरायचं एखाद्या वाक्यातल्या, आणि त्या शब्दाच्या नंतर मुंडा हा शब्द वापरायचा, आणि त्यामुळे ती खूपच गोंधळाची अशी भाषा असायची. पण ही भाषा ज्यांना येते त्यांना मात्र अगदी छान फ्लुएंटली बोलता येते, आणि ज्यांना येत नाही त्यांना ॲब्सोल्युटली एकही अक्षर त्यातलं कळत नाही. तर गिरीश यांनी सांगितलं की त्यांची बहीण आणि ते आजही या भाषेमध्ये बोलतात जर त्यांना काही खास गोष्टी बोलायच्या असतील तर. त्यानंतर छाया गबाले यांनी फोन केला होता, त्यांनी सांगितलं की टची भाषा त्यांच्या लहानपणी त्या बोलायच्या, म्हणजे समजा कोणाला सांगायचं असेल की मेरा नाम छाया तर त्याऐवजी म्हणायचं मेंटेरा नांटाम छांटाया. तर अशा पद्धतीने या भाषा लहानपणी आपण बोलत असतो आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या मोठ्या माणसांना खरोखरी कन्फ्यूज करून सोडत असतो की ही नक्की मुलं बोलत आहेत काय. पण या भाषांची एक गंमत असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपली आपली अशी एक भाषा सुरू करून त्याच्यामध्ये सुद्धा पारंगत होतो आणि त्या दृष्टीने आपल्या क्रिएटिव्हिटीला आपण भरपूर स्कोप वगैरे मिळत असतो. आणखीनही या सांकेतिक भाषेविषयी आपण बोलणार आहोत. तुमच्या लहानपणी किंवा एकूणच तुम्ही जर अशी कुठली सांकेतिक भाषा बोलत असाल, तुमच्या ग्रुपमध्ये ती जर तुम्ही डेव्हलप केली असेल तर जरूर त्याविषयी सांगा. 02245151434 किंवा 02245151435 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे। कार्यक्रमात तुमच्या बरोबर आहे मी अंजली, आणि आज आपण बोलतोय सांकेतिक भाषेबद्दल। आपण आपल्या लहानपणी आपल्या आपल्या बोलण्यासाठी म्हणून एखादी सांकेतिक भाषा निवडलेली असते किंवा आपण स्वतःची स्वतः ती तयार केलेली असते। या भाषेमध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या आजूबाजूच्यांना ज्यांना ती भाषा येत नाही त्यांना ती कळणं हे खूप कठीण होतं, आणि म्हणूनच या भाषेमध्ये बोलण्याची एक वेगळीच गंमत असते। अनेकदा असंही होतं की लहानपणी जी आपण डेव्हलप केलेली भाषा असते किंवा जी आपली वापरातली भाषा असते ती आपण मोठं झाल्यानंतरसुद्धा वापरत असतो आणि त्यातून काही गमतीजमतीसुद्धा होत असतात। अशाच सगळ्या भाषेविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये बोलतो आहोत। आपल्याला शुभांगी कारेकर यांनी फोन केला होता आणि त्यांनी चच्या भाषेबद्दलच सांगितलं की लहान असताना त्यांच्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये चची भाषा बोलली जायची आणि ज्यांना ती यायची नाही त्यांची मग पंचायत व्हायची, कारण त्यांना कळायचं नाही की हे सगळेजण काय बोलत आहेत। त्यानंतर श्रीपाद जोशी यांनी फोन केला होता, त्यांनी एक वेगळीच भाषा सांगितली, स आणि वर्षीची भाषा, म्हणजे पहिल्या अक्षराच्या ऐवजी स हा अक्षर घ्यायचं एखाद्या शब्दातल्या आणि त्या शब्दाच्या नंतर वर्षी हा शब्द जोडायचा, त्यामुळे ती भाषा अजूनच कॉम्प्लिकेटेड होते आणि ऐकणाऱ्याला ॲब्सोल्युटली काही कळत नाही। त्यानंतर आपल्याला समीर नाईक यांनी फोन केला होता, त्यांनी एक वेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया दिली। त्यांनी असं सांगितलं की ते स्वतः दृष्टीहीन आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जे व्हिज्युअली चॅलेंज्ड लोक आहेत जे ब्रेल लिपीचा वापर करतात तर तिथे आकड्यांमध्ये म्हणजे त्या अक्षरांच्या ऐवजी काही अंक वापरले जातात, आकडे वापरले जातात, आणि ह्या आकड्यांचा वापर करून बोलताना सुद्धा ते जर एकमेकांशी बोलत गेले तर समोरच्या व्यक्तीला ऐकणाऱ्याला काहीच कळत नाही की हे नेमकं काय बोलत आहेत, आणि त्यामुळे अशी एक सांकेतिक भाषा बोलण्याचीसुद्धा त्यांनी डेव्हलप केलेली आहे। मिलिंद टिपणीस यांनी फोन केला होता, त्यांनी सांगितलं की त्यांच्या लहानपणी पटपट आणि अपम पपम अशी एक काहीतरी भाषा होती, आत्ता त्यांना नेमकी ती आठवत नाही आहे कशा पद्धतीने बोलली जायची, पण अशा सगळ्या भाषा लहानपणी बोलल्या जायच्या। शिवाय त्यांचा एक मित्र NCC होता त्यामुळे तो मिलिटरीच्या एका विशिष्ट भाषेमध्ये सुद्धा काही वेळेला संवाद साधायचा, आणि मग अशा सगळ्या भाषा बोलणं किंवा त्या भाषांचे अर्थ जाणून घेणं ही एक छान गोष्ट असायची असं त्यांनी सांगितलं आहे। आणि आपल्याला फोन केला होता संतोष शिंदे यांनी, त्यांनी सांगितलं की रफारीची भाषा त्यांच्या लहानपणी बोलली जायची आणि त्यामुळे ही र चा जास्त वापर असलेली जी भाषा होती ती अर्थातच आजूबाजूच्यांना कळणं कठीण होतं आणि त्या भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी स्वतःलासुद्धा खूप मेहनत घ्यावी लागायची। तर अशा भाषा आपण लहानपणीही बोलत असतो, छान छान आपण त्यामध्ये कम्युनिकेशन करत असतो, आपली आपली एक छान भाषा असते। आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला की आपण जेव्हा पत्ते खेळतो तर त्यावेळेलासुद्धा आपली आपली एक पत्त्यांची भाषा तयार झालेली असते, म्हणजे पत्ते खेळत असताना जर आपल्याला एखादा विशिष्ट हुकूम हवा असेल, आपल्याला ते आपल्या पार्टनरला सांगायचं असेल, तर त्यासाठी जी एखादी भाषा असते आपण काहीतरी साईन्स त्याच्यासाठी तयार केलेले असतात, आणि मग अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून खेळत असताना खूप मज्जा येते। अशा काही गोष्टी तुम्ही लहानपणी जर डेव्हलप केल्या असतील, काही भाषा सांकेतिक खाणाखुणा अशा तुमच्या लहानपणी तुमच्या ग्रुपमध्ये प्रचलित असतील तर त्याविषयी आणि त्यातून घडलेल्या गमतीजमतींविषयी जरूर मला सांगा। 02245141434 किंवा 02245141435 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक।

नमस्कार, मी इरावती कर्णिक. नवनवीन विषय आणि विविध रंगी गाणी यासाठी ऐकत रहा 100.1 MHz वर FM गोल्ड.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूला हे आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
2: FM गोल्डवर तुम्ही ऐकताय मनस्पर्शी. आज मनस्पर्शीमध्ये आपण सांकेतिक भाषेविषयी बोलतो आहोत आणि खूप छान छान भाषा आपले सगळे श्रोते सांगतायत. योगिनी भट यांनी फोन केला होता, त्यांनी सांगितलं की त्यांच्या लहानपणी टची भाषा होती. मी म्हटलं की टच्या भाषेतलं एखादं वाक्य तुम्ही मला सांगाल का, तर त्या पटकन म्हणाल्या की कांटाया सांटांगू. आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की ही भाषा आजही त्यांना खूप छान बोलता येते आणि त्यांची नात आहे छोटी निहिरा नावाची, तर तिलासुद्धा त्या ही भाषा शिकवणार आहेत. त्यानंतर आपल्याला फोन केला होता मेघना पोतनीस यांनी, त्यांनी सांगितलं की त्यांच्या लहानपणी रफची भाषा खूप प्रचलित होती. म्हणजे तू काय करते आहेस असं म्हणायचं असेल तर तुरफुर कारफाय कर फरतेस असं म्हणायचं. त्यानंतर मुंडा रुपया ही एक भाषा होती, म्हणजे प्रत्येक शब्द बोलत असताना त्या अक्षराच्या आधी मुंडा हा शब्द म्हणायचा आणि शब्द संपल्यानंतर रुपया हा शब्द म्हणायचा. ही खूप जरा कॉम्प्लिकेटेड वाटते आहे मला भाषा, तर त्यांनी त्याचं उदाहरण देताना सांगितलं की समजा मेघना हे नाव या मुंडा रुपयाच्या भाषेमध्ये म्हणायचं असेल तर मे मुंडा घना रुपया असं ते म्हटलं जातं. बापरे, मला तर ही भाषा जरा फारच कठीण वाटते आहे, पण ज्यांना ती भाषा येते त्यांना मात्र ती अगदी फ्लुएंटली बोलता येते. आणि अशा जर काही भाषा असतील तर समोर बसलेल्या व्यक्तीला जिला ती भाषा येत नाही आहे त्यांना तर त्याचा अंदाज करणं हे सुद्धा खूप कठीणच असणार आहे. त्यानंतर दीपा भालकर यांनी फोन केला होता, त्यांनी सांगितलं की क्रियापद एखाद्या वाक्यामधलं आधी बोलायचं एखाद्या शब्दाच्या आणि प्रत्येक शब्दाच्या आधी धुंदी हा शब्द म्हणायचा, तर हे त्यांच्या लहानपणी ही भाषा जास्त करून त्यांच्याकडून बोलली जायची. आणि अर्थातच ही भाषा इतकी वेगळी आहे की ती कोणालाही सहजासहजी कळून यायची नाही आणि बोलायलासुद्धा भरपूर प्रॅक्टिसच पाहिजे. आता ही धुंदीची भाषा काही मला येत नाही, पण धुंदीचं गाणं मात्र मी तुम्हाला ऐकवू शकते. ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: 100% एकमेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ऍपवर तुम्ही ऐकताय FM गोल्ड. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आज मनस्पर्शीमध्ये आपण आपल्या तयार केलेल्या अशा काही सांकेतिक भाषांविषयी बोलतो आहोत. आणि सांकेतिक भाषा म्हटल्यानंतर ती कदाचित अनेक काळापासून, म्हणजे आपल्या आईबाबांच्या किंवा त्यांच्याही आधीच्या पिढीपासून चालत आलेली आणि आपल्यालाही येत असलेली अशी भाषा असू शकते किंवा आपली आपण तयार केलेली भाषासुद्धा असू शकते. आपल्याला संजय पाटील यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्याही लहानपणी र फची भाषा खूप प्रचलित होती आणि खूप बोलली जायची. आणि खरोखरच ही र फची भाषा शिकण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा तुम्हाला ती आली की तुम्ही अगदी ती पटापट बोलू शकता आणि अर्थातच समोरच्याला काहीही न कळता आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपण छानपैकी पोहोचवू शकतो. प्रकाश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी यांनीही फोन केला होता. त्यांनी सांगितलं की चची भाषा त्यांना येते, ती त्यांच्या लहानपणीही ते वापरत असत आणि त्यांच्या मुली लहान असताना किंवा अगदी आत्तासुद्धा मुली मोठ्या झाल्यानंतरसुद्धा ते या भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद साधतात. पण आता मात्र मुलींनी त्यांची एक वेगळीच भाषा डेव्हलप केली आहे आणि त्यामुळे आईबाबांना कळू न देता जर काही बोलायचं असेल तर त्या वेगळ्या सांकेतिक भाषेमध्ये मुली बोलत असतात. आणि खरं सांगायचं तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आपण खेळत असतानाच्या किंवा लहानपणीच्या, की जेव्हा ह्या अशा भाषा आपण वापरत असतो. पण काही काही सांकेतिक गोष्टी किंवा काही कोड आपण लहानपणी तयार केलेले असतात. काही रहस्यकथा, काही पुस्तकं आपण वाचतो आणि त्यातून आपण आपल्या गोष्टींसाठी काही कोड तयार करतो आणि हे कोड डीकोड करणं ही पण एक खूप मज्जा असते. तुम्ही किती लॉजिकली विचार करता आणि कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या शब्दाचा काय अर्थ असू शकतो हे सगळे अर्थ लावत जाता. हे खेळ खेळणं हे सुद्धा खूपच महत्त्वाचं होतं लहानपणी. आणि या सगळ्या भाषा आपण लहानपणच्या खेळामध्ये किंवा आपल्या भावंडांमध्ये वापरत असतो. पण जसं जसं थोडं अजून मोठं होतो आणि कोणाच्या तरी प्रेमात पडतो तशी एक आणखीन वेगळीच सांकेतिक भाषा आपली तयार होते. आणि मग कुठे भेटायचं, किती वाजता भेटायचं, किंवा आजूबाजूला आपले जे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना कळू न देता आपण ह्या सगळ्या आपल्या ज्या ठरवाठरवीच्या गोष्टी असतात, कुठे भेटायचं, कधी भेटायचं वगैरे, त्यांची एक सांकेतिक देवाणघेवाण करत असतो तर ती एक वेगळीच भाषा असते. त्याला आपण प्रेमाची भाषा असं नक्कीच म्हणू शकतो.

मनस्पर्शीमध्ये आज आपण सांकेतिक भाषेविषयी बोललो. आपली आपली तयार केलेली जी भाषा आपण लहानपणी विशेषतः आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा भावंडांमध्ये बोलत असतो त्याबद्दल बऱ्याच गोष्टी, बरेच किस्से, बऱ्याच आठवणी आपल्याला श्रोत्यांनी सांगितल्या. आणि रमेश यांनी फोन केला होता, त्यांनीसुद्धा सांगितलं की त्यांच्या लहानपणी च ची भाषा जास्त प्रचलित होती आणि त्यांच्याकडेही ती बोलली जायची. मंगेश म्हात्रे यांनी फोन केला होता, त्यांनी पत्ते खेळत असताना मेंढीकोट किंवा 5-3-2 हे जे खेळ असतात तर ते खेळत असताना आपल्या पार्टनरला सांकेतिक खाणाखुणा करून काही गोष्टी सांगण्याविषयी सांगितलं. आणि एकंदरीतच आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या श्रोत्यांनी वेगवेगळ्या भाषांविषयी सांगितलं. मलाही त्यानिमित्ताने काही वेगळ्या भाषा कळल्या ज्या माहीत नव्हत्या त्या. मजा आली एकूण आजचा कार्यक्रम सादर करत असताना. आणि माझी खात्री आहे की ऐकणाऱ्या तुम्हा सगळ्या श्रोत्यांनासुद्धा हा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने या आपल्या लहानपणच्या भाषांकडे परत जाताना खूप मजा आली असेल. अर्थात या सांकेतिक भाषा असोत किंवा आपली मातृभाषा असो, भाषेवर प्रेम करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर आपलं भाषेवर प्रेम असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीने कोणतीही भाषा बोलू शकतो, शिकू शकतो, आत्मसात करू शकतो आणि अर्थातच त्या भाषेमध्ये संवाद साधू शकतो. अशाच संवादाविषयीसुद्धा आपण बोलणार आहोत आपल्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये थोड्या वेळातच, म्हणजेच 11 वाजता. तेव्हा पुन्हा भेटूया. ऐकत रहा 100% 1 MHz FM गोल्ड.

100 एक मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे। आजच्या युवा तरंगामध्ये संवादाविषयी किंवा दायित्वाविषयी थोडंसं बोलावंसं वाटतं आहे। याचं कारण आज एक छोटीशी घटना घडली। आज सकाळी जेव्हा मी ट्रेननी इथे येत होते स्टुडिओमध्ये, तर त्यावेळेला माझ्या आजूबाजूला ज्या माझ्या सहप्रवासिनी होत्या त्या फारच बोलक्या होत्या आणि कोणतंही फारसं विशेष कारण नसतानासुद्धा आमच्यामध्ये एक सहज संवाद सुरू झाला। आणि मग साडी कशा पद्धतीने नेसली जायला पाहिजे किंवा आता एकंदरीतच ड्रेस शिवून घ्यायचा असेल किंवा ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर त्याचे दर कसे वाढलेले आहेत वगैरे, अशा वेगवेगळ्या विषयांवर आणि दागिने मॅचिंग घालणं, आता नवरात्रीचा उत्सव जवळ येतोय तर तेव्हा बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वापरतात किंवा 9 दिवस साड्या नेसून ऑफिसला जाण्याचा सुद्धा प्रघात काही जणींचा असतो। तर अशा सगळ्या निमित्ताने काहीतरी एक गप्पा सुरू झाल्या आणि छान मनमोकळा संवाद झाला। मला खूप छान वाटलं एका गोष्टीसाठी की आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसायचं त्याऐवजी निदान आजूबाजूच्यांशी छान गप्पा झाल्या, संवाद झाला आणि म्हणूनच असं वाटलं की हा जो संवाद असतो किंवा हे जे एकमेकांसाठी थोडंसं काहीतरी करणं असतं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं। एरवी आपण आपल्या आपल्या गोष्टींमध्ये किंवा आपलं काही काम असेल, आपल्याला काही व्हिडिओज वगैरे बघायचे राहिले असतील, काही गाणी ऐकायची असतील, तर ह्या सगळ्यामध्ये आपण व्यग्र असतोच। पण जेव्हा अशा संवादासाठी उत्सुक आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आपल्याला दिसतात तेव्हा त्यांच्याशी छानसा संवाद साधणं किंवा आपल्या पलीकडे जाऊन थोडासा विचार करणं हे सुद्धा खूप छान ठरू शकतं, आनंददायी ठरू शकतं। आणि म्हणूनच अशाच अनुषंगाने काही गोष्टी आजच्या युवा तरंगामध्ये शेअर कराव्याशा वाटल्यात। आणखीनही बोलूया सविस्तर ह्या सगळ्याबद्दल, त्याआधी तुम्हाला ऐकवते शिवानंद पाटील यांच्या आवाजातली एक रचना, ऐकत रहा FM गोल्ड।

युवा तरंग कार्यक्रम तुम्ही ऐकताय 100% एकमेगाहर्ट्झ FM गोल्डवर. युवा तरंगमध्ये आज आपण संवादाविषयी आणि थोडंसं दायित्वाविषयी सुद्धा बोलतो आहोत. आजकाल काय होतं की सोशल मीडिया बघताना अनेक पोस्ट किंवा अनेक कोट्स आपल्याला असे दिसतात की ज्यात आपला एक व्यक्ती म्हणून असणारा आनंद किंवा आपल्या अचीवमेंट्स, आपली पर्सनॅलिटी या सगळ्या गोष्टी खूप हायलाईट केलेल्या दिसतात. अशा प्रकारची एखादी पोस्ट किंवा एखादं रील आपण एक उत्सुकता म्हणून जरी पाहिलं तरी तशाच पोस्ट आपल्याला त्या अल्गोरिदममुळे पुन्हा पुन्हा येत राहतात. सारखं सारखं तेच कॉन्टेंट पाहून तेच खरं आहे किंवा तेच बरोबर आहे असंही आपल्याला वाटायला लागतं. आणि सध्या आपण बघतो की तरुणाईमध्ये सुद्धा खूप इंडिव्हिज्युअलिझमबद्दल बोलण्याचा किंवा इंडिव्हिज्युअलिस्टिक असण्याचा ट्रेंड दिसतो आहे. सध्या खूप चर्चेत असणाऱ्या या इंडिव्हिज्युअलिझमबद्दल आणि त्याची दुसरी बाजू असणाऱ्या दायित्वाबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि थोडंसं एकमेकांशी संवाद साधत आपण थोडंसं इतरांसाठी सुद्धा काय गोष्टी करू शकतो याविषयी बोलूया. त्याआधी तुम्हाला ऐकवते आहे शैलेश रानडे यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM गोल्ड.

अंजली बरोबर तुम्ही ऐकताय युवा तरंग 100.1 MHz एफ एम गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. आजकाल ना सगळीकडे आपण मी टाईम, सोलो ट्रॅव्हल, माझी स्पेस या सगळ्या गोष्टी खूप पाहतो. स्वतःसाठी वेळ काढणं, आपल्याला हवं ते करणं, हवं तसं जगणं, कुणावरही अवलंबून न राहणं हे सगळं नक्कीच महत्त्वाचं आहे, पण त्याबरोबरच थोडंसं जग आपल्याही पलीकडे आहे याचं भान ठेवायला हवं असं मला नक्कीच वाटतं. त्या आपल्या पलीकडे असणाऱ्या जगात ज्यांना आपली गरज आहे असे आणि आपल्या इतके स्वावलंबी नसलेले अनेक जण असतील, त्यांची गरज ओळखून त्यांना मदत करणं किंवा कधीतरी नुसतं त्यांच्या आसपास असणं, आपल्या सहवासामध्ये ती मंडळी असतील हे पाहणं, हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं. आणि यातूनच जे प्रेमाचे बंध किंवा थोडीशी आपुलकी सहवासातून निर्माण होते ती मला असं वाटतंय की आजच्या सगळ्या टेक्सावी जगामध्ये फार महत्त्वाची झालेली आहे. बोलूया या अनुषंगाने आणखीन. त्याआधी तुम्हाला ऐकवते एक छानसं गाणं, ऐकत रहा FM गोल्ड.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: युवा तरंगामध्ये आज आपण संवादाविषयी थोडंसं आपल्या पलीकडे पाहण्याविषयी बोलतो आहोत आणि बऱ्याचदा आपण बघतो की कुटुंबात आजी आजोबा, आई बाबा आणि एक मुलगी किंवा एखादा मुलगा असे जण असतात। कधी सगळेजण एका घरात तर कधी आजी आजोबा जवळच राहणारे असतात। आई बाबा त्यांची मुलं हे तर आपापल्या कामामध्ये किंवा अभ्यासामध्ये इतके व्यग्र असतात की आजी आजोबांशी बोलणं, त्यांची विचारपूस करणं हे सुद्धा कधी कधी त्यांच्याकडून होत नाही। आपल्या प्रायोरिटीज, आपली स्पेस हे सगळं जपणं महत्त्वाचं आहेच, पण हे सगळं करत असताना दिवसभराच्या आपल्या बिझी स्केड्यूलमधून थोडासा वेळ काढून थोडी विचारपूस केली तर घरातल्या सिनियर मंडळींनासुद्धा बरं वाटतं। त्यामुळे घरातल्यांशी आणि क्वचित येणाऱ्या आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांशीसुद्धा संवाद साधणं किंवा त्यांना थोडासा वेळ देणं आणि त्यांच्याशी काही एक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्याच गोष्टी आत्ताच्या काळानुसार मला असं वाटतंय की खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे या दृष्टीने जरूर विचार करा आणि आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून येणाऱ्या व्यक्तींबरोबर सुद्धा एक छानसा संवाद आपण साधू शकतोय का, आणि तो साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला त्यातून काय काय गोष्टी साध्य होत आहेत, काय काय मिळतंय, कशा पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व समृद्ध होतंय, ह्याचा जरूर विचार करा।

युवा तरंग कार्यक्रम तुम्ही ऐकताय 100% एकमेगाहर्ट्ज एफएम गोल्डवर आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर. आज युवा तरंगमध्ये आपण दायित्वाविषयी बोलतो आहोत आणि थोडंसं आपल्या पलीकडे पाहणं आणि थोडंसं इतरांशी संवाद साधणं या सगळ्याविषयीसुद्धा आपण बोलतो आहोत. आपल्याला जगन्नाथ केदारे यांनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा मुंबईतल्या सगळ्या लोकांबद्दलचा आणि विशेषत तरुणाईबद्दलचा एक अत्यंत सकारात्मक अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केला. ते म्हणाले की वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक हे जर रस्ता त्यांना क्रॉस करायचा असेल किंवा काहीही मदतीची गरज असेल तर मुंबईतली माणसं फार पटकन मदतीसाठी धावून येतात. जरा रस्ता क्रॉस करताना कोणी गडबडतंय किंवा एक 2-5 मिनिटं एकाच जागी उभं आहे त्यांना तेवढा आत्मविश्वास वाटत नाही आहे क्रॉस करून जाण्याचा, तर येऊन मदत हवी आहे का किंवा रस्ता क्रॉस करून देतो असं सांगतात. तर ही एक खूप छान गोष्ट त्यांनी आपल्याशी शेअर केली आहे. आणि खरोखरच मगाशी म्हटल्याप्रमाणे कुटुंबातल्या माणसांशी संवाद जसा महत्त्वाचा असतो किंवा त्यांच्या गरजा समजून घेऊन थोडंसं काहीतरी आपल्याकडून कॉन्ट्रीब्यूट करण्याची जशी गरज असते तशीच आपल्या एन्व्हायरमेंटचा भाग असणाऱ्या बाकीच्या सगळ्या घटकांशी सुद्धा संवाद साधणं किंवा त्यांचीही गरज वेळप्रसंगी समजून घेणं आणि थोडीशी जाता जाता का होईना पण आपल्याकडून मदत करणं हे फार गरजेचं असतं. आणि हे करण्यासाठी अर्थातच आपली निरीक्षण शक्ती हवी आणि थोडं तरी आपल्याला आपल्या पलीकडचं जग दिसायला हवं. हे जर होत असेल तर निश्चितपणे आपण एक समाजाचा घटक म्हणून समाजामध्ये काहीतरी छोटं मोठं कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान नक्कीच देऊ शकतो.

इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे हा जो आशावाद आहे किंवा हा जो विश्वास आहे तो मला असं वाटतंय की माणसांना एकमेकांच्या वागण्यातूनच मिळत असतो आणि त्यामुळे जर कोणी आपल्याशी चांगलं वागलं किंवा आपण कोणाशी चांगलं वागलो तर ती एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये सुद्धा तयार होते आणि खरोखरच आपल्या पलीकडचं जे जग असतं त्याच्याशी संवाद साधण्याचा किंवा त्या जगासाठी सुद्धा आपलं काही दायित्व मानणं हे जर आपण केलं तर बऱ्याच गोष्टी आणि एकंदरीतच जगणं खूप सुसह्यसुद्धा आणि समृद्धसुद्धा होऊ शकतं. मगाशी मी जसं म्हटलं की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये अनेक घटक असतात आणि त्यांच्याशी संवाद साधणं किंवा त्यांची दखल घेणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. तर आत्ताच्या काळामध्ये बँकांचे सगळे व्यवहार हे बरेचसे ऑनलाईन होत असतात पण त्यामुळे आणि बँकेमध्ये प्रत्यक्ष जाणं हे कमी झालं आहे. पण पूर्वी आपल्या जवळच्या बँकेच्या एखाद्या ब्रँचमध्ये आपलं नेहमी जाणं येणं असायचं आणि तेव्हा त्या ब्रँचमध्ये काम करणारे बँकेतले सगळे कर्मचारी लोक आणि तिथे येणारे काही कस्टमर्ससुद्धा ह्यांची एकमेकांमध्ये खूप छान ओळख आणि वेळप्रसंगी मैत्रीसुद्धा होत असे. त्यामुळे घरातल्या सगळ्या मंडळींची किंवा कुटुंबियांची चौकशी करणं आणि जर कधी गरज वाटलीच तर आर्थिक गुंतवणुकीसाठी एकमेकांचा सल्ला घेणं किंवा सल्ला देणं हे सुद्धा

अगदी सहज घडत असे. तर हा जो संवाद आहे किंवा एकमेकांना मदत करण्याची ही जी वृत्ती आहे, ती मला असं वाटतंय की माणसा माणसांमधला जो एक बंध आहे आणि जो आशावाद आहे तो टिकवून ठेवण्यासाठी खरोखरच गरजेची आहे. आणखीनही या अनुषंगाने आपण बोलणार आहोत, त्याआधी तुम्हाला ऐकवते योगिता चितळे यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM गोल्ड.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ॲप डाउनलोड करा.
1: युवा तरंगामध्ये आज आपण दायित्वाविषयी बोलतो आहोत. वेगवेगळ्या घटकांविषयी समाजातल्या विचार करणं किंवा त्यांना आपल्याकडून काही मदत होत असेल तर ती करणं, या सगळ्याच्या अनुषंगाने आपण बोलतोय. म्हणजेच काय तर स्वतःच्या पलीकडे सुद्धा जाऊन काही गोष्टी करणं हे खूप गरजेचं असतं आणि ते केल्यानंतर आपल्याला एक आंतरिक समाधान मिळतं आणि ज्या व्यक्तीला मदतीची गरज आहे त्या व्यक्तीला सुद्धा मदत होते. समीर नाईक यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की ते स्वतः दृष्टीबाधित आहेत आणि एका वृद्ध व्यक्तीला, एका आजींना, त्यांनी प्रवासाच्या दरम्यान मदत केली होती. स्वतःची बसण्याची जागा त्या आजींना त्यांनी देऊ केली होती, तर त्यामुळे त्या आजींना खूप आनंद झाला आणि अर्थातच त्यांचा प्रवास अत्यंत व्यवस्थितपणे झाला, तर त्यामुळे त्यांनी त्यांचे आभारही मानले होते. तर खरोखरच आपण दुसऱ्याविषयी थोडासा विचार केला आणि त्यांच्या स्थितीची जर थोडी जाणीव ठेवली तर मला वाटतंय ह्या अशा संवेदना जपणाऱ्या गोष्टी आपल्याकडून निश्चितपणे केल्या जाऊ शकतात. आपल्याला अविनाश दिवेकर यांनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की रत्नागिरीमध्ये एक सेवाभावी संस्था आहे, तर त्या संस्थेमध्ये नवरात्रोत्सवाच्या दरम्यान ते काही देणगी देतात आणि त्या माध्यमातून त्या संस्थेमध्ये जे मुलं मुली आहेत तर त्यांना काही गोड खाऊ म्हणा किंवा काही आवश्यक अशा गोष्टी आणल्या जातात. तर खरोखरच ही जी गोष्ट आहे किंवा ही जी आपल्या मनातली दायित्वाची भावना असते ती अत्यंत महत्त्वाची असते आणि असं जर आपल्या पलीकडे जग पाहायला आपण शिकलो तर निश्चितपणे आपल्या आजूबाजूचं सगळं वातावरण आणि एकंदरीतच सगळा समाज खूप चांगल्या पद्धतीने आयुष्य जगताना किंवा आयुष्याचा आनंद घेताना आपल्यालाही दिसू शकेल.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

दायित्वाविषयी आज आपण बोलतो आहोत आपल्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये. आणि दायित्व हा तर बराच मोठा शब्द झाला, पण मला असं वाटतं की आपण फक्त आपलं एक जे काही जग असतं त्याच्या थोडंसं पलीकडे जाऊन थोडंसं इतरांविषयी सुद्धा विचार केला आणि सहानुभूती आणि संवेदनशीलता या दोन भावना आपल्याकडे असतील तर मला वाटतं आपण जास्त चांगल्या प्रकारे समाजात वावरू शकतो आणि एक चांगला समाज निर्माण होण्यामध्ये छोटं कसा का होईना पण आपल्याकडून योगदान देऊ शकतो. आपल्याला शुभांगी कारेकर यांनी सुद्धा फोन केला होता. त्यांनी सांगितलं की नर्मदा परिक्रमा त्या करायला गेल्या होत्या आणि त्यावेळेला तिथे जी वाटेवर गावं होती तर तिथल्या छोट्या मुलांसाठी त्यांनी चांगल्यातल्या वह्या पेनं किंवा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा काही रोजच्या वापरातल्या वस्तू काही कपडे हे सगळं त्या घेऊन गेल्या होत्या. आणि त्या मुलांना ते दिल्यानंतर किंवा तिथल्या बायकांना काही साड्यांचं वगैरे वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद किंवा ते जे समाधान होतं ते त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि तो एक छान अनुभव होता. आपल्याला हेमा डोईफोडे यांनी पण फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की आजकाल संवाद साधणं लोकांशी ही गोष्ट खूप दुर्मिळ झालेली आहे आणि सहज कोणाशीही गप्पा होणं किंवा संवाद होणं हे हल्ली फार घडत नाही. आणि त्यामुळे जेव्हा एफ एम गोल्ड आणि एफ एम रेनबोवर त्या फोन करतात आणि आम्हा सगळ्या निवेदकांशी त्या संवाद साधतात आणि सगळे निवेदकही त्यांच्याशी छान पद्धतीने बोलतात तेव्हा त्याचा त्यांना खूप आनंद होतो आणि खूप समाधान मिळतं असं त्यांनी सांगितलंय. खरंच तसं पाहायला गेलं ना तर माणसाची समाधानाची व्याख्या ही फार छोटी असते. अगदी रोजच्या जगण्यातल्या काही गोष्टींमधून सुद्धा आपल्याला आनंद आणि समाधान मिळत असतो. जर थोडंसं पलीकडच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय असू शकतं किंवा कोणत्या भावनेनी ती व्यक्ती आपल्याकडे पाहते ह्याचा थोडासा अंदाज जर आपल्याला आला तर मला वाटतंय संवाद साधणं आणि एकमेकांच्या गरजा वेळीच ओळखून आणि त्या गरजेनुसार एकमेकांना मदत करणं या गोष्टी आपण करू शकतो. आणखीनही थोडंसं ह्या अनुषंगाने बोलायचं आहे. त्याआधी एक छानशी रचना तुम्हाला ऐकवते मुंबई पुणे मुंबई चित्रपटातली. ऐकत रहा एफ एम गोल्ड.

अंजली बरोबर तुम्ही ऐकता युवा तरंग 100° 1 MHz FM गोल्ड आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आज आपण कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या घटकांविषयी बोलतो आहोत आणि मुख्य म्हणजे आपलं स्वतःचं जे एक आपल्यापुरतं जग असतं त्याच्या पलीकडे पाहण्याविषयी बोलतो आहोत. आणि आपल्याला बऱ्याच श्रोत्यांनी त्यांचे त्यांचे अनुभवसुद्धा सांगितले. त्यात दीपा वालकरांनी एक छान मुद्दा सांगितला की पूर्वी सर्रास आपण फॅमिली डॉक्टरकडे जायचो बरं नसल्यानंतर, आणि त्या फॅमिली डॉक्टरना आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांची माहिती असायची, सगळ्यांच्या प्रकृतीची माहिती असायची, आणि त्यामुळे त्यांनी दिलेला जो सल्ला असेल तर त्याच्यावर आपला अगदी 100% विश्वास असायचा. तर हे जे विश्वासाचं नातं आणि हा जो संवाद आहे तो मला असं वाटतंय की रुग्णांच्या बाबतीत सुद्धा असं होतं की अर्ध्या गोष्टी ह्या म्हणजे अर्थातच तुम्हाला जो काही आजार झाला असेल त्याच्यावरचे उपचार किंवा त्या औषधांमुळे बऱ्या होतात, पण त्यातल्या काही टक्के तरी गोष्टी अशा असतात की ज्या त्या डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर किंवा त्यांच्याविषयी आपल्या मनात जो विश्वास असतो त्यामुळे सुद्धा बऱ्या होतात, त्याचंही काही कॉन्ट्रीब्युशन असतं. तर त्यामुळे ह्या दोघांचं ते कॉम्बिनेशन असतं. आणि दीपा पालकरांनी जे सांगितलं की हा संवाद डॉक्टरांबरोबर सुद्धा होत असायचा तर तोही खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्ताची जी तरुण पिढी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची आहे की रुग्णांना काय आजार आहे त्याचं निदान करणं, योग्य औषधोपचार करणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांच्याविषयी जाणून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि

कधी कधी काय होतं ना की हा जो सगळा संवाद असतो किंवा ही जी आपण मदत करायला जातो इतरांना, तर त्याची थोडीशी दुसरी बाजूसुद्धा असते. म्हणजे कधी कधी नको असताना आपण विचारपूस करतोय का, नको असताना कोणाला मदत करायला जातोय का, किंवा दुसऱ्यांच्या स्पेसमध्ये नाक खुपसतोय का, असं सुद्धा आपल्याला वाटू शकतं. कुणाला शांतपणे प्रवास करायचा असेल तर आपल्या बडबडीमुळे डिस्टर्ब व्हायला नको असंही आपल्याला वाटतं, आणि त्यातूनही कदाचित आपण संवाद साधू का नको अशा दुविधेत अडकतो, द्विधा मनस्थितीत अडकतो. अशा वेळी काय करायचं तर अनोळखी व्यक्तींची सरळ परवानगी घ्यायची आणि आपला संवाद सुरू करायचा, किंवा त्यांना जी काही आपण मदत करत असू त्याच्यासाठी हात पुढे करायचा. आणि घरच्यांच्या बाबतीत तर म्हटलं तर गरजा समजून घेऊन आपण त्यांना मदत केली तर ती कोणाला नको असेल. म्हणूनच सतत अवेलेबल असणंही नको, कारण त्यामुळे आपली स्पेस आपल्याला मिळत नाही, आणि सतत नॉट रिचेबल असंही नको की आपण इतरांपासून तुटून जाऊ. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणं आणि तारतम्याने गोष्टी त्या त्या सिच्युएशनप्रमाणे हाताळणं हेही मला वाटते खूप महत्त्वाचं आहे. तर याच नोटवर आजच्या युवा तरंगाची सांगता करूया आणि थोड्याच वेळात 12 वाजता रंजक सफरमध्ये पुन्हा भेटूया.

खरोखरच सिनेमाला जाणं हा कोणे के काळी खूप मोठा सोहळा असायचा, कारण ही क्वचित मिळणारी अशी गोष्ट होती. सर्रास आज आपण जसे अगदी मनात आलं की एखादा चित्रपट पाहायला जातो तसं पूर्वीच्या काळी नव्हतं, आणि त्यामुळे सिनेमाला जाणं हे खूप अप्रूप होतं. शुक्रवार आणि चित्रपट हे समीकरण आपल्या डोक्यात अगदी घट्ट बसलेलं असतं. नवा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असल्यामुळे चित्रपट प्रेमींसाठी शुक्रवार हा एकदम खास दिवस. सध्याच्या काळात आपण सिनेमा बघायला जाताना ऑनलाईन बुकिंग करतो. अगदी आयत्यावेळी तिकीट खिडकीवर जाऊन जर आपण तिकीट काढणार असू किंवा काढत असू तर तेव्हाही हल्ली आपल्याला मोबाईलमध्येच तिकीट मिळतं. पण एक जमाना असा होता की जेव्हा सिनेमाचं तिकीट हा अनेक वर्ष आपल्याकडे जपून ठेवण्याचा असा विषय होता. याच सिनेमाच्या तिकिटांची रंजक सफर आजच्या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत रहा 100° 1 MHz FM गोल्ड.

0: माझ्या दिलाच्या पडद्यावर सगळ्याच गुणांनी हिरो ग हो
1: अव ऐका तरी तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत येईल तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत येईल तर लय झाक होईल अरे बाबा लय झाक होईल
2: चल चल गळ्यात पडू नको
0: माझ्या अंगणात माझ्या अंगणात पोरी तुझं काय काम का मी तर नाम वाला हो मी तर नाम वाला बदनाम व्हायचं नाही का माझ्या अंगणात

आता कोणी मला जंगली मा वा पागल मजनू मणा आता कोणी मला जंगली मणा वा पागल मजनू मणा मी प्रेम दीवाना।

0: अरे बाप रे।
1: लटपट लटपट लटपट लटपट तेरी चाल है मोटी नखरेली, बात तू कर

0: भगवान के सांबल का
1: राजा तुझा मी लक्षा कर राणी तू माझी अंबक्का
0: राजा तू माझा लक्षा
1: कर राणी तू माझी अंबक्का।

या पॅरडी सॉंगमुळे अनेक चित्रपटांच्या आठवणी आपल्या मनात जागा झाल्या असतील. एखादा नवा चित्रपट प्रदर्शित होणार असला की फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायची एक वेगळीच क्रेज असायची, अजूनही असते. अशा फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट ही तर अभिमानाने सगळ्यांना दाखवायची आणि खूप खास अशी गोष्ट. आजही जर आपण इंटरनेटवर बघितलं तर नॉवेल्टी, मिनर्वा, रीगल, मराठा मंदिर, अप्सरा, अलंकार, बादल बिजली बरखा, स्टर्लिंग, मेट्रो अशा अनेक थिएटर्समधल्या वेगवेगळ्या गाजलेल्या चित्रपटांची तिकीटं आपल्याला बघायला मिळतात, त्यांचे फोटोग्राफ्स बघायला मिळतात. आणि हिरव्या, पिवळ्या, गुलाबी रंगाची ती तिकीटं बघून खरंच मज्जा येते. सिनेमाच्या तिकिटांविषयी आणखीनही आपण बोलणार आहोत. त्याआधी ऐकवते शेजारी चित्रपटातली रचना. ऐकत रहा FM गोल्ड.

0: ऐकत रहा FM गोल्डवर. नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना, ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.
2: रंजक सफर कार्यक्रम तुम्ही ऐकताय 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आजच्या कार्यक्रमामध्ये, रंजक सफरमध्ये, आपण सिनेमाच्या तिकिटांची रंजक सफर करतो आहोत. आता मल्टिप्लेक्सेसमधले सिनेमा पाहताना तिकिटांची अगदी खूप ठळक अशी वर्गवारी आपल्याला दिसत नाही, पण पूर्वी मात्र स्टॉल, बाल्कनी आणि स्पेशल क्लास अशी ठळक वर्गवारी असायची. एक्सेलसियर थिएटरमध्ये शेवटच्या काही रांगा वेगळ्या असायच्या आणि या खास स्पेशल क्लास म्हणून ओळखल्या जायच्या. रिगलमध्ये खास व्यक्तींसाठी बॉक्स सीटसुद्धा असायच्या. या रांगांमधली तिकीटं कुणाच्या ओळखीने जर कधी आपल्याला मिळालीच तर ती मोठी परवणीच असायची. अनेक थिएटर्समध्ये साध्या तिकिटांच्या सीट्सबरोबरच बाल्कनी, ड्रेस सर्कल आणि फॅमिली बॉक्सेस अशी विभागणी असायची. या फॅमिली बॉक्सेसना पडदे बिडदे लावून बाकी सगळ्या पब्लिकपासून वेगळं केलेलं असायचं आणि त्यामुळे तिथले

0: नमस्कार रसिक श्रोतेओ, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी। सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड।
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: रंजक सफर कार्यक्रमात आज आपण सिनेमाच्या तिकिटांची रंजक सफर करतो आहोत. चित्रपटगृहात पहिल्या रांगेतली तिकीटं ही बरीच स्वस्त असायची आणि तिथून एवढ्या मोठ्या पडद्यावरचा तो सिनेमा पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असायचा. पण या पहिल्या रांगांमधला प्रेक्षक हा सिनेमाला भरभरून दाद देणारा असा प्रेक्षक असायचा. भारदस्त डायलॉग्स किंवा एखादं हिट गाणं सुरू झालं की टाळ्या शिट्ट्या वाजवणारा एखादा गाजलेला डायलॉग असेल तर तो सुरू व्हायच्या आधीच ते संवाद म्हणायला सुरुवात करणारा असा हा पहिल्या रांगांमधला प्रेक्षक वर्ग असे. त्यामुळे पहिल्या रांगांची तिकीट विक्री सुद्धा जोरदार होत असेल तर तो सिनेमा हिट आहे असं त्या काळी म्हटलं जाई. आणि या पहिल्या रांगेबद्दल मला हे सगळं तुम्हाला सांगायचंच होतं तर तेवढ्यात आपल्याला मिसेस शिंदे यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की एकदा

त्या लहान असताना त्यांच्या सगळ्या भावंडांचं अचानकपणे सिनेमाला जायचं ठरलं आणि मग पहिल्या रांगेचं तिकीट त्यांनी काढलं होतं. पहिली अख्खी रांग त्या सगळ्या भावंडांच्यासाठी बुक केली होती आणि सिनेमातलं गाणं सुरू झाल्यानंतर हे सगळेजणं गाणं म्हणायला लागायचे. शेवटी डोअरकीपरनी येऊन त्यांना शांत राहायला सांगितलं. तर अशासुद्धा गमती जमती होत असत. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्या रांगेतला प्रेक्षक हा भरभरून सिनेमाला दाद देणारा असा प्रेक्षक असायचा.

पहिल्या रांगेमध्ये बसून चित्रपट पाहण्याविषयी मी आत्ता बोलले आणि पहिल्या रांगांच्या तिकिटाविषयी बोलले तर आपल्याला अरुण वेरेकर यांनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की बाहर जे टॉकीज आहे थिएटर आहे तर तिथे त्यांनी 10 Commandments या चित्रपटाची तिकीटं घेतली होती आणि तेव्हा त्यांना पहिल्या रांगेतली तिकीटं मिळाली होती तर त्यांच्या बाबांबरोबर त्यांनी तो चित्रपट तिथे बसून बघितला होता पहिल्या रांगेतून. त्यानंतर शुभलक्ष्मी मस्तकार यांनी सुद्धा फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्या मैत्रिणींना आणि त्यांना संगम हा चित्रपट पाहायचा होता आणि तेव्हा त्या चित्रपटाची तिकीटं त्यांना अगदी पहिल्याच रांगेतली मिळाली आणि तेव्हा त्यांनी पहिल्या रांगेत बसून संगम हा चित्रपट पाहायला होता. खरोखरच चित्रपटांचं वेड असं असतं की त्या चित्रपटाचा तो खेळ पाहण्यासाठी म्हणून अगदी पहिल्या रांगेतलं तिकीट मिळालं तरी हरकत नाही, पण तो पाहायचाच आहे असं काहीसं आपल्या मनात असतं. मुंबईतल्या वॉटसन हॉटेलमध्ये पहिल्यांदा सिनेमा किंवा खरं तर चलचित्र दाखवली गेली तेव्हा त्याचं सगळ्यात महागात

तिकीट हे 1 रुपया होतं. पूर्वीच्या काळी महागातलं तिकीट 1 रुपया आणि स्वस्तातलं तिकीट 4 आणे असायचं. गाजलेल्या सिनेमांची तिकीटं काढायला तासनतास रांगेत उभं राहणं, तिथली ती गर्दी, धक्काबुक्की, मारामाऱ्या, तिकीटांचा काळा बाजार, अशा सगळ्या गोष्टी, अशा सगळ्या कथा आपल्या डोळ्यांसमोर सिनेमाचा तो जो एक काळ होता आणि सिनेमाच्या तिकीटांचं बुकिंग करण्याची किंवा ती तिकीटं तिकीट खिडकीवर जाऊन विकत घेण्याची जी तेव्हा जी पद्धत होती, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या काळाच्या अनुषंगाने आपल्याला आठवतात. तर ही रंजक सफर आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सिनेमा तिकिटांची आपण केलेली आहे.

0: अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.
3: रंजक सफरमध्ये आज आपण चित्रपटांच्या तिकिटांची रंजक सफर केली आणि खूप जणांकडे खूप आठवणी सांगण्यासारख्या होत्या. आपल्याला सगळ्याच श्रोत्यांच्या आठवणींचा समावेश करणं कार्यक्रमात शक्य नाही आहे, पण ज्यांनी ज्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आठवणी सांगितल्या त्यांची नावं मी सांगते. शुभांगी कारेकर, समीर नाईक, चित्रा कर्वे, सुस्मिता पटवर्धन, सुहास कुलकर्णी, या सगळ्यांनी कार्यक्रम आवडत असल्याचं आपल्याला कळवलेलं आहे आणि काही जणांनी त्यातल्या आठवणीसुद्धा शेअर केलेल्या आहेत. तर ही चित्रपटांच्या तिकिटांची रंजक सफर आपण केली आहे आणि आता आपण वळतो आहोत आपल्या कार्यक्रमातल्या प्रश्नांकडे. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की मराठीतल्या पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक कोण, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141434 किंवा 02245141435. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, मराठीतल्या पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक कोण हे तुम्ही मला सांगायचं आहे.

रंजक सफर कार्यक्रम तुम्ही ऐकताय 100% एकमेगाहर्ट्झ एफ एम गोल्डवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर. आणि कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारला की मराठीतल्या पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक कोण आहेत, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141434 किंवा 02245141435. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, मराठीतल्या पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक कोण आहेत हे तुम्ही मला सांगायचं आहे.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती.

0: महत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द
1: #नवदुर्गा या कार्यक्रमात
0: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: #नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि कार्यक्रमात मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारला होता की मराठीतल्या पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक कोण आहेत. तर मराठीतला पहिला बोलपट म्हणजे अर्थातच अयोध्येचा राजा आणि ह्याचे संगीत दिग्दर्शक आहेत गोविंदराव टेंबे. आणि आपल्याला ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे दीपाली विचारे, शुभांगी कारेकर, दीपा पालकर, रमेश वांद्रे, हेमलता थोरात, मंगला शेठ, मिलिंद टिपणीस, संतोष तुपशेंद्रे, त्यानंतर माधवी जोशी ह्या सगळ्यांनी. गोविंदराव टेंबे ह्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपण आज या कार्यक्रम या प्रश्नाचा समावेश कार्यक्रमामध्ये केलेला आहे. आणि आता ह्यानंतर लगेचच आपण वळतोय पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे जागतिक पोस्ट दिन किंवा जागतिक टपाल दिवस कधी साजरा केला जातो. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, जागतिक पोस्ट दिन किंवा जागतिक टपाल दिवस कधी साजरा केला जातो ते तुम्ही मला सांगायचं आहे.

0: रंजक सफर कार्यक्रम तुम्ही ऐकताय 100% एकमेगाहर्ट्ज एफ एम गोल्डवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर. आणि आत्ता कार्यक्रमातला पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही अजूनही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. प्रश्न असा आहे की जागतिक पोस्ट दिन किंवा जागतिक टपाल दिवस कधी साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, जागतिक पोस्ट दिन जागतिक टपाल दिवस कधी साजरा केला जातो ते तुम्ही मला सांगायचं आहे.
1: सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला कटवेना सखेद परदेश. सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: रंजक सफरमध्ये पुढचा प्रश्न मी विचारला आणि आपल्या श्रोत्यांचे अजूनही खूप फोन येत आहेत म्हणून थोडासा आणखीन वेळ आपण देतो आहोत या प्रश्नाच्या उत्तरासाठी. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, जागतिक पोस्ट दिन अर्थात जागतिक टपाल दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 4134 किंवा 0225415 4135.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना।
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा।
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना, ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा।
3: शंभर अंश एक मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय रंजक सफर FM गोल्डवर। आणि रंजक सफरमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की जागतिक पोस्ट दिन अर्थात जागतिक टपाल दिवस कधी साजरा केला जातो, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक टपाल दिवस हा आजच्याच दिवशी म्हणजेच 9 ऑक्टोबरला साजरा केला जातो। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला बऱ्याच श्रोत्यांनी दिलं आहे। शुभांगी कारेकर, प्रमोद राऊत, दीपाली विचारे, विकास चिरनेरकर, शुभलक्ष्मी मस्तकार, चंदा अमरे, दीपा पालकर, हेमलता थोरात, प्रज्ञा वनारसे, मंगला शेठ, सीमा निनावे, संजय गांधी, माधुरी पोटे, शेखर खिरे, सिद्धांत मोरे, रुपाली, मिलिंद टिपणेस, अनिल नाईक, मिलिंद साफेरकर, विशाल, त्यानंतर विनया संभूस, संतोष तुपशेंद्रे, या सगळ्यांनी आपल्याला प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे। आणि याच नोटवर किंवा आता या प्रश्नाच्या उत्तराबरोबरच आजचा आपला रंजक सफर हा कार्यक्रम त्याची सांगता करण्याची वेळ झालेली आहे। आजच्या एकूणच आपल्या FM गोल्डवरच्या तिन्ही मराठी कार्यक्रमांमधून म्हणजे मनस्पर्शी, युवा तरंग आणि रंजक सफरमधून मी अंजली तुमचा आता इथेच निरोप घेते। यानंतर दुपारी 2:30 मराठी कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल FM रेनबोवर, आणि या कार्यक्रमांमध्ये RJ ओम तुमच्याबरोबर असेल, तेव्हा ओम बरोबर त्या कार्यक्रमांचा आनंद घ्या। आणि आता अंजलीला आजच्यासाठी इथेच निरोप द्या, पुन्हा आपली भेट होईलच, तोपर्यंत मस्त मजेत रहा आणि मजेत राहण्यासाठीच ऐकत रहा FM गोल्ड।

राज्य सरकारने या 18 तालुक्यात दुष्काळ सर्वेक्षण करायचा निर्णय जाहीर केला. दिल्लीत जंतरमंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतरमंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं. सीजेपीला यापूर्वीही जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही असं दिल्ली पोलिसांच्या सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज पत्र वार्ताहरांशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं. सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश सध्या या भागात लागू आहेत. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणावरही दिल्ली पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान दिल्लीत आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 यावेळेत दिल्लीत पोहोचणाऱ्या हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पुद्दुचेरीत थट्टानचावडी विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी AINRC पक्षाचे अशोक आनंद विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या ई विनयगम यांचा 8,000 जास्त मतांनी पराभव केला. पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीत रेजीनगर इथं भाजप उमेदवार शंकरराव सरकार आणि आम जनता उन्नयन पक्षाचे गुलाम नबी आझाद यांच्यात लढत सुरू आहे. शंकरराव सरकार सध्या आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार हसीराणी रथ आणि काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यात लढत सुरू असून इथंही भाजप उमेदवार हसीराणी रथ आघाडीवर आहेत. दोन्ही जागांसाठी 19 फेऱ्यांमध्ये मतमोजणी आहे. तामिळनाडू विधानसभेच्या मधुरांतकम आणि धारापुरम इथल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी TVK पक्षानं दोन्ही मतदारसंघात आघाडी घेतली आहे. आघाडीवर असलेले उमेदवार मरगथम कुमार वेल आणि सत्यभामा यांनी यापूर्वी अण्णाद्रमुक पक्षाचा राजीनामा दिला होता आणि निवडणुकीनंतर ते सत्ताधारी TVK सामील झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळेच या पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. तसंच दोन्ही मतदारसंघात अण्णाद्रमुकचे उमेदवार पिछाडीवर आहेत. आसाममध्ये नागाव या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. या लढतीत भाजप उमेदवार देवाशिष शर्मा आघाडीवर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावर विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल. नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली आहे. त्यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायभिमुख शिक्षण यांच्यातली दूरी कमी झाली. त्यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3रीपर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
राष्ट्रीय बातमी

पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यांवर भारतानं तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारताच्या काही कंपन्यांनी पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन योजना अमेरिकेनं काल रद्द केली. यासंदर्भात उपाध्यक्ष जे डी व्हान्स बोलत होते. ही वक्तव्य पूर्णपणे अनुचित आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष परिसंस्थेतल्या भारतीयांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणारी असल्याची टीका परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात केली आहे. स्थलांतरितांच्या कित्येक पिढ्यांचे कष्ट, उद्यमशीलता आणि नवोन्मेषानं अमेरिकेच्या वाढीला आणि समृद्धीला हातभार लावल्याची बाब मंत्रालयानं अधोरेखित केली आहे. पर्म योजना रद्द झाल्यानं यापूर्वी जारी केलेल्या H-1B व्हिसा अवैध ठरत नाहीत किंवा या व्हिसाधारकांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत नाही, मात्र ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. इन्फोसिस, TCS, विप्रो, SCL या भारतीय कंपन्यांबरोबर कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोबी या कंपन्यांच्या पर्म योजनेवर अमेरिकेनं निर्बंध लादले आहेत. या कंपन्या अमेरिकन नागरिकांच्या जागी कमी वेतनात काम करणारे परदेशी कामगारांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी केला. प्रतिभावंत आणि कुशल परदेशी नागरिकांचं स्वागत अमेरिका करत राहील, मात्र H-1B व्हिसाचा मूळ उद्देश मागे पडला आहे असंही ते म्हणाले. या कंपन्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांबाबतचे कोणतेही तपशीलवार निष्कर्ष सरकारनं दिलेले नाहीत. मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबईत ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. दरम्यान कॅप्टन मच्छार यांच्या सन्मानार्थ केरळमध्ये भारतीय टपाल विभागातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात खावडा गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 7 कामगारांचा मृत्यू आणि 20 अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि टेम्पो यांच्यात ही धडक झाली. हे सर्वजण कामगार होते. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. CJP दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप. आणि भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

सीमा दामले यांनी गायलेला राग भिंपला श्रोते हो आत्ता पण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ सुरेश संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.